भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 215, दशक 16, समास 9, नाना उपासना नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। भूमंडळावर नाना देश, नाना भाषा, नाना मत असंख्य आहेत, अनेक ऋषी आहेत, अनेक मत आहेत, त्याच्यातून निवड कशी करायची? पर्जन्यवृष्टी होतात, सृष्टीतून अनेक अंकुर निघतात, नाना राहंथर तरुण निर्माण होतात, त्याच्यातून कसं निवडायचं? खेचरे, भूचरे, जलचरे, नाना प्रकारची शरीरे, नाना चित्र विचित्र रंग कसे निवडायचे? दृश्य कसं आकाराला आलं, नाना परीने विकारलं, उदंड वाढलं, त्यातून कसं निवडायचं? पोकळीमध्ये गंधर्वाचे नगर, नाना लहान थोर रंग, नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यातून निवड कशी करायची? दिवस आणि रात्रीचे प्रकार, चांदण आणि अंधार, विचार आणि अविचार कसं काय निवडायचं? विचार आणि आठवण, शहाणपण आणि बाष्कळपणा, प्रचिती आणि अंदाज हे कसं निवडायचं? न्याय आणि अन्याय, होणं आणि न होणं, अविवेकाशिवाय काही उमजत नाही। कार्यकर्ता कोण आणि काम न करणारा कोण कळायला हवं। शूर कोण आणि कुकर्म करणारा कोण, धार्मिक आणि अधार्मिक कोण हे समजलं पाहिजे। धनाढ्य कोण आणि दिवाळखोर कोण, साव आणि तस्कर, खरं आणि खोटं हा विचार कळायला हवा। वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरिष्ठ, सारासार विचार स्पष्ट करायला हवा असं समर्थ सांगतात। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16 समास 10 गुणभूत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पंचभूतांमुळे जग चालतं, पंचभूतांची सगळीकडे लगबग असते, पंचभूत गेली तर मग काय आहे? श्रोता वक्त्याला विचारतो, भूतांचा महिमा वाढविला आणि त्रिगुण कुठे गेले ते सांगा स्वामी। अंतरात्मा हे पाचवं भूत, त्रिगुण त्याच्या अंगभूत येतात, ते चित्त सावध करून ऐका। भूत म्हणजे होऊन गेलेले, त्रिगुण त्याच्यामध्ये अंगभूत आहे, त्यामुळे ही शंका दूर झाली। भूतांशिवाय वेगळं काहीही नाही, हे सर्व पंचभौतिक आहे, एकापेक्षा दुसरं काही वेगळं घडत नाही। आत्म्यामुळे वारा झालेला आहे, वाऱ्यामुळे अग्नी झालेला आहे, अग्नीमुळे पाणी झालेलं आहे, पाणी सर्वत्र भरलं त्यामुळे रविमंडळ एकत्र आलं। अग्नी वायूशिवाय भूमंडळ निर्माण झालेलं नाही, वन्ही वायू रवी नसला तर उदंड शीतलता निर्माण झाली असती, त्या शीतलतेमुळे उष्णता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे उष्णतेने कर्म केलं त्यामुळे देह वाढला। सगळं थंडच असतं तर प्राणी मात्र मरून गेले असते। सगळी उष्णता असती तर सगळं करपून गेलं असतं। सगळं भूमंडळ गोठून गेल्यानं देवाने उपाय केला, रवी किरण पसरल्यानं सर्व वाळून गेलं, नंतर पर्जन्य काळ निर्माण झाला त्यामुळे भूमंडळ थंड झालं, पुढे काही उष्ण काही शीत असं झालं। शीतकाळामध्ये लोकांना कष्ट झाले त्यामुळे वृक्ष वगैरे करपून गेले, म्हणून पुढे उष्ण काळाचं कौतुक आहे। त्याच्यातही प्रातः काळ, मध्यान्ह, सायंकाळ, शीतकाळ, उष्ण काळ असे निर्माण केले, असं एकामागे एक केलं। विल्हेवारीने क्रमाने ते लावलं, त्याच्यामुळे प्राणी मात्र जगले। नाना रस, नाना रोग कठीण असतात म्हणून औषध निर्माण केली। सृष्टीचं हे स्वरूप समजलं पाहिजे। देहाचं मूळ रक्त आणि रेत आहे, त्याच्यापासून दात तयार होतात, त्याप्रमाणे नाना रत्नांची भूमंडळावर माहिती आहे। सगळ्याचं मूळ पाणी आहे, पाण्यामुळे सगळे व्यवहार चालतात। जीवन म्हणजे पाणी, पाणी नसेल तर हर गोविंदा म्हणजे सर्वनाश होईल। जीवनामुळे सगळं चालतं, पाण्याचेच तेजस्वी शुक्राच्या चांदणीसारखे मोती होतात, हिरे, माणके, इंद्रनील सुद्धा पाण्यापासून होतात, अशी माहिती समर्थ देत आहेत। पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या मीच स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही, ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल, याकरता वासना क्षय कशानं होईल ते पाहावं. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडं लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही हे ज्या दिवशी मनानं पक्क ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येतं. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागं राम आहे असं म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकंच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्यानं निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही, हाच मुख्य फरक आहे. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो, आणि हे जर खरं तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावं, आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्त्वच वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळे आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीच स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यामध्ये विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आज गुरुवार विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर गुरुवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. याचं कारण म्हणजे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे शिक्षक सहाय्यक ऍप. या ऍपच्या माध्यमातून सगळ्या शिक्षकांना एका छताखाली येण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्या शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांसोबत केलेले व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केलेले असतात, त्यातल्याच काही शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळत असतो. आणि अशा शिक्षकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या सीओंच्या हस्ते होत असतो. आणि असेच शिक्षक आज आपण इथे मान्यवर म्हणून बोलवलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर विनोबा म्हणेच्या आजच्या भागामध्ये माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळे पेठ नाशिक या ठिकाणाहून आलेले श्री गंगाराम चंदर पाडवी सर. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि विनोबा सोबतचा त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेणार आहोत. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: थँक्यू
0: सर, खूप खूप अभिनंदन. आज तुम्हाला इथे भेटून खूप छान वाटतंय. तर पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड तुम्हाला कधीच मिळालं?
1: मार्च ते ऑक्टोबर.
0: बर, तुम्हाला शिक्षकच व्हावं असं का वाटलं होतं?
1: आम्हाला शाळेमध्ये जे शिक्षक शिकवायचे ते मनापासून शिकवत असताना त्यांचे ते गुण, म्हणजे जे शिक्षकांसारखे जे गुण असायचे ते आपल्या सुद्धा असावे यासाठी आम्हाला वाटायचं की आपण सुद्धा यांच्यासारखं व्हायचं, शिक्षक व्हायचं आणि मुलांना शिकवून त्यांना मोठं करायचं असं वाटायचं.
0: बरोबर. आणि आपण डीएड किती साली केलं?
1: मी डीएड 1999 साली पूर्ण केलेलं आहे.
0: बरोबर. आणि मग आपली पहिली शाळा कुठली होती?
1: पहिली शाळा सुरगाण्यामध्ये झगडपाडा येथे मी पहिल्यांदा जॉईन झालो.
0: बर, कसं वाटलं होतं शिक्षक झाल्यावर, रुजू झाल्यावरती?
1: नवीन शिक्षक झाल्यानंतर खूप बरं वाटलं आणि मुलांसमोर गेल्यानंतर खूपच, म्हणजे लहान लहान मुलांना शिकवण्यासाठी खूपच आनंद आणि खूप मजेशीर वाटलं.
0: बरोबर. आणि आपल्या घरच्यांनाही त्यावेळेला आनंद झाला असेल की आपला मुलगा शिक्षक झाला?
1: हो, घरच्यांना तर घरची तेव्हा परिस्थिती हालाकीचीच होती आणि मुलगा, आपला मुलगा सर्व्हिसला लागला म्हणून त्यांना सुद्धा खूपच आनंद झालेला होता.
0: बर, आपले मूळचं गाव कुठलं, आपण कुठले आहात?
1: मी पेठ तालुक्यातील झाडीपाडा जळे येथील मूळ गावी राहतो.
0: बरोबर. मग आतापर्यंत किती शाळांवर आपली बदली झाली?
1: सुरुवातीला झगडपाडा इथे जॉईनिंग झाली आणि 2011 साली पेठ तालुक्यातील बेलपाडा इथे
0: बदली झाली
1: आणि तिथून 2018 ते आतापर्यंत शिराळे इथे कार्यरत आहे.
0: बरोबर. म्हणजे आता ही तुमची तिसरी शाळा आहे?
1: हा, आता ही तिसरी शाळा आहे.
0: बर, आणि इथली शाळा कशी आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे?
1: विद्यार्थी संख्या म्हणजे तिथं 1 ते 34 पर्यंत वर्ग आहेत आणि सुरुवातीला गेला तेव्हा 25 संख्या होती, नंतर ती 30-31 पर्यंत आणि चालू वर्षी फक्त 18 विद्यार्थी आहेत.
0: बर, आणि आपण किती शिक्षक आहात शाळेवर?
1: आम्ही 2 शिक्षक आहेत.
0: बर, मग तुमच्याकडे मुख्याध्यापकाचा पण चार्ज आहे?
1: हो, मुख्याध्यापक चार्ज आहे.
0: बर, आणि आता कितवीचा वर्ग आहे तुमच्याकडे?
1: माझ्याकडे पहिली आणि दुसरीचा वर्ग आहे.
0: बर बर. आणि शाळा कशी आहे, म्हणजे पूर्ण पक्क बांधकाम आहे, कशी आहे?
1: हो, एक स्लॅबची एक इमारत आहे आणि एक सिमेंट पत्र्याची इमारत आहे.
0: बर, आणि आजूबाजूला परस बाग वगैरे केली आपण?
1: परस बाग म्हणजे बगीचा आम्ही झाडं लावलेले आहेत, असे एकदम रमणीय असं वातावरण आहे शाळेचं.
0: बर बर. आणि विद्यार्थी आणि पालक यांचा ओढा शाळेकडे आणि शिक्षणाच्या बाबतीत कसा आहे? तिथल्या पालकांना शिक्षणाबद्दल किती जागरूक आहेत पालक?
1: नाही, जे मुलं आतापर्यंतचा अनुभव, म्हणजे मुलं पालक विद्यार्थ्यांप्रती खूपच जागरूक आहेत कारण आजपर्यंत मुलं शाळा सोडून राहिलेले नाही आहेत, दररोज शाळेत उपस्थित असतात.
0: बर, अच्छा. आणि मग विनोबाची आणि तुमची ओळख कशी झाली, कधी झाली?
1: 2-3 वर्षापासून विनोबाची ओळख झालेली आहे. आमचे सहकारी शिक्षक सुशला देस हे वापरत होते आणि त्यांचं पाहून मग आपण सुद्धा हे विनोबा ऍप वापरावं असं वाटलं आणि ते ज्या नवीन नवीन ऍक्टिव्हिटी होत्या त्या उघडून पाहिल्या आणि त्या ह्या करत असताना आणि ह्या ऍक्टिव्हिटी मुलांना खूपच उपयोगी आहेत असं समजून आणि मग नंतर ते विनोबा ऍप चालू केलेलं आहे.
0: अच्छा, आणि तुम्ही किती पोस्ट टाकले असतील आतापर्यंत अंदाजे?
1: अंदाजे 20-25 पोस्ट.
0: बर बर. आणि स्पेलिंग बी वगैरे कसं घेतलं आपण?
1: हा स्पेलिंग बी पण चालू आहे ना.
0: अच्छा.
1: ते मुलांना स्पेलिंग बीचे प्लास्टिक देतो, मुलं ते सोडवतात.
0: बर बर. आणि इतर मग जयंती पुण्यतिथी असेल ती कशी साजरी केली जाते शाळेवरती? काही नेत्यांच्या असतील काही?
1: ते व्हिडिओ आम्ही दाखवतो मुलांना, टीव्ही वरती दाखवतो, त्यांची माहिती दाखवतो जयंती निमित्त, ते त्यांची ज्यांचे जीवनचरित्र ते मुलांना दाखवतो टीव्ही वरती.
0: बर बर. आणि मग दप्तर मुक्त शनिवार मध्ये आपण काय घेत असतो?
1: दप्तर मुक्त शनिवार मध्ये असेच नवनवीन ऍक्टिव्हिटीज आम्ही दर शनिवारी राबवत असतो, आणि ते मग केंद्रावर सुद्धा ते मग शेअर करत असतो, मग ते छान रिप्लाय येतो मग केंद्रावरून.
0: बर. किचन शेड वगैरे पण आहे का आपल्याकडे?
1: हो, किचन शेड आहे.
0: आणि मग जो तुम्ही बगीचा तयार केलाय तिथे काही आपण फळभाज्या पालेभाज्या पिकवतो?
1: नाही, चालू वर्षी तर आम्ही नाही केलेलं फळभाज्या वगैरे.
0: तर मग आपण परसबागेमध्ये असे काही वनस्पती किंवा औषधी वनस्पती ह्या काही लावल्या आहेत का, किंवा ज्याचा उपयोग आपण पोषण आहारामध्ये करू शकू असं काही आपण शाळेमध्ये झाडं लावली आहेत का?
1: अशा औषधी वनस्पती नाही लावलेल्या, पण शाळेमध्ये एक शेवग्या म्हणजे शेवग्याचे झाड आहेत, त्याला शेंगा आल्यानंतर ते पोषण आहारामध्ये आम्ही त्याचा उपयोग करतो.
0: बर बर बर. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त आपण अभ्यासक्रमासोबतच काही इतर ज्या ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, तर मग ह्या कशा पद्धतीने साजऱ्या केल्या जातात?
1: ते अभ्यासक्रमानुसार जर असे वेगवेगळे असे जर सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले तर अभ्यासक्रमानुसार जे आले तर त्यानुसार ते आम्ही ते त्या टॉपिकमध्ये राबवत असतो.
0: बर बर. आणि विनोबा हा ऍप तुम्हाला जेव्हा कळलं की अशा पद्धतीने विनोबाचा ऍप आहे आणि आपण शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे, तर मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? ही त्यांची संकल्पना आवडली होती, कसं वाटलं होतं?
1: हा ते हे झाल्यानंतर सुरुवातीला तर आम्ही नाही बघतच नव्हतो, पण आमचे सर ते पाहायचे आणि ते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून दाखवायचे, विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे. मग मला सुद्धा वाटलं का आपण सुद्धा हे ऍप
0: डाऊनलोड
1: करून आणि त्याचा उपयोग करायचा, आणि ते उघडल्यानंतर खूपच चांगले त्याच्यातून ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी उपयोगी आहेत हे करून मी सुद्धा त्याचा उपयोग करून आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा ऍक्टिव्हिटी नवनवीन करून घेऊ लागलो.
0: बर. आणि काय वाटतं तुम्हाला शिक्षकांसाठी हा किती उपयोगाचा आहे ऍप?
1: मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकांनी या ऍपचा उपयोग केला पाहिजे, कारण त्यातून नवनवीन असे ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी उपयोगी आणि मनोरंजनात्मक शिक्षण घडून येत आहे, त्यासाठी प्रत्येकासाठीच हे उपयोगी आहे.
0: बर. आता जसं आपण ह्या ग्रुप म्हणजे ऍपवरती जसं आपण पोस्ट टाकतो तसं इतर शिक्षक पण टाकतात, मग त्यांचे उपक्रम बघून तुम्ही ते काही आपल्या शाळेवर राबवले असं काही केलं का?
1: हो, राबवलेले आहेत.
0: त्यातले काही आठवणीत राहिलेले काही सांगायला आवडेल का? कोणते कोणते उपक्रम राबवले होते?
1: त्याचे आठवणीतले म्हणजे एक ते नऊ अंकांची ओळख, म्हणजे असं एक ते नऊ अंक आपण असे द्यायचे, मुलांना तो अंक उच्चारायला लावायचा आणि त्या अंकावर उड्या मारत चालायच्या अशा प्रकारचे.
0: बर. आणि आतापर्यंत आता 25 वर्ष तुमची सर्व्हिस झाली, तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर मग अनेक प्रसंग अनेक घटना लक्षात राहिल्या असतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही किंवा काही पुरस्काराच्या असतील, तर त्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग घटना काही सांगाविषयी वाटते का?
1: म्हणजे एक अशी मी जेव्हा झगड पडायला असतो म्हणजे अस्मरणीय घटना म्हणजे विद्यार्थी असे बाहेर जेव्हा दुपारच्या सुट्टीमध्ये गेले आणि ते चिंचा खायला गेले, ते चिंचा खाता खाता एका मुलाचे ते श्वासनलिकेत तो चिंचोका अडकला आणि ते खूपच ते दुर्घटनाग्रस्त. मग ते आम्ही त्याला इथं नाशिकला घेऊन आलो आणि आपलं मेडिकल कॉलेज आहे तिथे ऍडमिट केलं आणि त्याचं ते म्हणजे मग तो त्याच्यावर उपचार करून त्याला बरं केलं. व म्हणजे ही अस्मरणीय घटना त्यावेळी घडलेली होती.
0: अरे बापरे. बर बर. जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असं वाटतो का? विनोबा ऍप कसा चांगला आहे, वापरला पाहिजे या संदर्भात काही सांगाल का?
1: जाता जाता एवढंच मी म्हणेल की सर्व शिक्षकांनी विनोबा ऍप ह्या डाऊनलोड करून आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. नवनवीन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मुलांना दाखवायच्या आणि त्या प्रकारे कृती करून मुलांसाठी मनोरंजनात्मक अशा ऍक्टिव्हिटीज घडवून आणून त्यांच्या शिक्षणामध्ये अधिकचा भर कसा करता येईल यासाठी त्या विनोबा ऍपचा उपयोग करायला पाहिजे.
0: नक्कीच, खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून. आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळे पेठ तालुका इथून आलेले गंगाराम पाडवी सर. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

मित्रांनो नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत गीत प्रतिमेच्या आपल्या आजच्या या रेडिओ शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजही मी रामचंद्र कुलकर्णी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी काही गाणी, काही आठवणी. आणि या आठवणी तरी कोणत्या, तर एखाद्या टाइम मशीन प्रमाणे आपल्याला भूतकाळात ओढून नेणाऱ्या आठवणी. आता हेच गाणं पाहना, जब दिल ही टूट गया, तब्बल 80 वर्षापूर्वीचं आहे हे गाणं. ते वर्ष होतं 1948 आणि हे एवढं भारदस्त गाणं साक्षीदार आहे दोन घटनांचं, एका अस्ताचं आणि एका उदयाचं. पहिले सुपरस्टार सिंगर गायक कुंदनलाल सहगल यांचा अस्तही याच गाण्यानं पाहिला आणि एका प्रतिभावंत शायराचा उदयसुद्धा याच गाण्यानं पाहिला. मित्रांनो, ते शायर, ते गीतकार म्हणजे मजरूह सुलतानपुरी. ओ हसीना जुल्फो वाली हे तिसरी मंजिलचं फडकतं गाणं लिहिणारे मजरूह. पण खरं तर त्या चित्रपटातलं हे जबरदस्त गाणं देणारे मजरूह सुलतानपुरी, हिंदी चित्रपट गीतांचे सुलतान. रुक गई ये जमी, थम गया आसमान.

मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया। मित्रांनो, हा शेर म्हणजे मजरू साहेबांच्या सिग्नेचर लाईन्स आहेत। सभा संमेलनामध्ये आणि मुशायऱ्यामध्ये हा शेर हमखास टाळ्या घेऊन जातो। मजरू खरं तर मुशायऱ्यातच रमणारे शायर। सिनेगीत लिहिण्यासाठी ते राजी नव्हतेच आधी, पण संगीतकार नौशाद यांनी अगदी हात धरून म्हणाना त्यांच्याकडून गाणी लिहून घेतली। शहाजहानच्याच माध्यमातून आपल्याला मिळाले मजरूह, उत्तमोत्तम गाणी मिळाली। त्यांच्याच या शेरात कारवां असा एक शब्द आहे, आणि कारवां म्हणजे जेवढा आर डी बर्मनचा होता ना तेवढाच तो मजरूह सुलतानपुरी यांचाही आहे। कसा आहे तर त्यासाठी ऐका हे भन्नाट गाणं, सतत कॉर्ड्स बदलणारं चॅलेंजिंग सॉन्ग। येस, हॅट्स ऑफ टू आर डी मजरू अँड आशा भोसले।

मित्रांनो, मजरूअजींचं मूळ नाव माहीत आहे का तुम्हाला? ते होतं असरार उल हसन खान, आणि दुसरं म्हणजे ते पेशानं हकीम होते, वैद्य होते सिनेमात येण्याआधी. शिवाय ते शिष्य म्हणजे शागिर्द कोणाचे तर जिगर मुरादाबादी या प्रख्यात शायराचे. म्हणजे शायरी हे त्यांचं पहिलं प्रेम, सिनेमातली गाणी ही नंतर आली त्यांच्या आयुष्यात. पण या दुसऱ्या प्रेमानंच त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हे सगळं मिळवून दिलं. मजरूचा अर्थ म्हणजे खरं तर जखमी असा होतो, पण हेच नाव प्रचंड गाजलं आणि वाजलं सुद्धा. 1950 आणि अर्ली 60s हा त्यांच्या करिअरचा उत्कर्ष बिंदू, झेनिथ पॉइंट, पीक पॉइंट. त्यांचे असंख्य चाहते आणि फॅन्स त्यांना विचारत असतील, काय जनाब, तुम्हारे गीतों के सिवा दुनिया में रखा क्या है.

देख जिंदा से परे रंगे चमन जोशे बहार, रक्स करना है तो फिर पांव की जंजीरे न देख। मजरूह सुलतानपुरी यांचा हा आणखीन एक सुंदर शेर। पण मजरूह असं लिहून नुसतं थांबले नाहीत, तर त्यांनी ते जगून दाखवलं। खरं तर ते जे जगले तेच ते त्यांच्या लेखणीतून सुद्धा उतरलं। तत्कालीन इंग्रज राजवटीच्या विरुद्ध लिहिलं म्हणून त्यांना शिक्षा झाली, 2 वर्ष तुरुंगवास। माफी मागितली असती तर त्यांची सुटकाही झाली असती। पण मजरूह साहेब पडले हाडाचे कवी, आपण जे लिहिलं त्यात काहीही चूक नाही असा त्यांना ठाम विश्वास होता, त्यामुळं ते ढळले नाहीत। मित्रांनो, त्यांचा हा पवित्रा पाहून इंग्रजांना काय वाटलं असेल ते सांगू का? तेच म्हणाले असतील वैतागून, अरे मुझे आप किसलिए मिल गए। मजरूह यांच्या शब्दांना रफी साहेबांनी जो सोनेरी स्पर्श केलाय ना, तो लाजवाब। संगीतकार चित्रगुप्त यांनाही सलाम, त्रिवार सलाम। मुझे दर्द दिल का पता न था, मुझे आप किसलिए मिल गए।

तब्बल 2 वर्षांचा कारावास भोगून मजरूह सुलतानपुरी बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली. पुनश्च हरि ओम सिनेगीत लिहिण्यासाठी त्यांनी कलम उचलली आणि पुढं कोण होतं? पुढे उभे होते गुरुदत्त आणि ते वर्ष होतं 1953 आणि चित्रपट होता बाज. या बाजच्या निमित्तानं 2 प्रतिभावान माणसं एकत्र आली आणि जिथं अशी 2 प्रतिभावान माणसं एकत्र येतात तिथं मग आणखीन काय होणार दुसरं. शिवाय गीता बाली, गीता दत्त आणि साक्षात ओ पी नय्यर. बाप रे बाप, तुम्हीच ऐका बुवा पुढं काय झालं ते. जरा सामने तो आ.

मंडळी, 6 दशक म्हणजे 5 तप 60 वर्ष. तर 60 वर्ष मजरूहजी लिहितच होते. त्यांच्या या प्रवासात बरेच चढउतार आले. ती एक मोठी यादोंकी बारातच आहे. त्यांना बरेच मान सन्मान आणि पुरस्कारही मिळाले. फिल्मफेअरचं अवॉर्ड हे कोणत्याही सिनेमावाल्यांचं स्वप्न असतं. मजरूह यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला 1965 मध्ये. दोस्ती या अत्यंत हिट झालेल्या संगीतमय चित्रपटातल्या गाण्यासाठी एक सोडून सगळी गाणी रफी साहेबांची होती. चाहूंगा मैं तुझे हे तर अल्टिमेट. आणि याच गाण्यासाठी त्यांना बेस्ट लिरिक्सचं अवॉर्ड मिळालं होतं. दर्द भी तू, चैन भी तू, दरस भी तू, नयन भी तू, क्या बात है. आणि रेंज पहा 1965 ते 1988 चा. क्यू एस क्यूटी नाही कळलं? अहो, क्यू एस क्यूटी म्हणजे कयामत से कयामत तक. है ना ये सफर लंबा सफर, और है ना ये बड़ा काम. पापा कहते हैं बड़ा काम करेगा. क्या काम करेगा, आइए सुनते हैं.

मित्रांनो, असली भन्नाट गाणे लिहूनही मजरूह खरे रमले ते गझलेत. गझल लेखनात त्यांच्या प्रतिभेचा खरा आविष्कार दिसून आला. मजरूह लिख रहे हैं अहले वफा का नाम, हम भी खड़े हुए हैं गुनहगार की तरह.

श्रोते हो, मजरूह सुलतानपूर यांनी आपल्या करिअरच्या 60 वर्षात सगळ्या तत्कालीन हिरोहिऱ्यांसाठी सगळ्या संगीतकारांबरोबर 101 गाणी लिहिली. आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, बंबई का बाबू, दस्तक, कालिया, ममता, तलाश, औलाद, गंगा की लहरे, फागुन, गरम मसाला, सुजाता, असे 150 चित्रपट. सुजाता तर जलते हैं जिसके लिए हे आत्ता लगेच ऐकायचा मोह होतोय मला, पण तो टाळूया कारण मजरूह आणि ओपी अर्थात ओपी नय्यर यांची एकापेक्षा एक मदहोश अशी गाणी आहेत. या खजान्यातला एक अलंकार पाहूया फक्त. पाहून आणि ऐकून सुद्धा तुम्ही हीच दाद द्याल. वाह, क्या बात है, क्या बात है उस परवाने की, क्या बात है उस लिखने वाले की. चित्रपट फिर वही दिल लाया हूं.

0: ओपी यांच्यासारखाच मजरूह यांचा आणखीन एक फेवरेट संगीतकार म्हणजे पंचमदा राहुल देव बर्मन. यादों की बारात, प्यार का मौसम, बहारों के सपने, समाधी आणि बरस काही. मित्रांनो, एखाद्या प्रेमिकेचं तिच्या प्रियकरावर प्रेम असावं पण किती असावं, तिनं त्याला प्रेम द्यावं पण किती द्यावं, त्याला काही प्रमाण, तेच तर ऐकूया या अप्रतिम अशा गाण्यातून. आजा पिया तो हे प्यार दो चित्रपट बहारों के सपने.
1: आजा पिया तो हे प्यार दो, गोरी भैया तो पेवा

24 मे 2000 याच दिवशी मजरूह सुलतानपुरी नावाचा प्रखर शायर आपल्यातून निघून गेला, या मैफलीतून जणू उठून गेला। त्यांना आपल्या सर्वांची विनम्र आदरांजली। आज गीतप्रतिमेच्या या भागात तुमचा निरोप घेताना एकच एक गाणं एकसारखं आठवतंय मला, रहे ना रहे हम। मजरू साहेबांचं तेच गाणं ऐकूया आणि आपण पुन्हा भेटूया गीतप्रतिमेच्या पुढच्या भागात याच वेळी। रहे ना रहे हम।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम तुमच्या समोर येत असतात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून कुठली नवीन क्षितिज आपल्यासारख्या माणसांना खुणावत असतात हे आपण नेहमीच जाणून घेत असतो. याच अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर तिथले तज्ज्ञ येऊन आपल्याशी संवाद साधत असतात, आपण त्यांच्याशी बोलत असतो आणि एकंदरच त्या त्या क्षेत्रातलं त्यांनी केलेलं काम तो विषय आम्ही रेडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. आणि अर्थातच याच अनुषंगानं आपला सुरू असलेला काही दिवसांपासूनचा कार्यक्रम तो म्हणजे FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनचा कार्यक्रम, ज्याच्या माध्यमातून परदेशी भाषा शिकण्याचं महत्व आणि ते शिकल्यानंतर एकूणच व्यक्तिमत्वात होणारी प्रगती, होणारे फायदे हे सगळं आपण जाणून घेत असतो. परदेशी भाषा शिकण्यामागचं महत्व काय आहे, त्याची कारणं काय आहे, ती भाषा शिकल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होणार आहेत हे आपल्याला त्याच्यातनं जाणून घ्यायचं असतं. या मालिकेच्या माध्यमातून आपण अनेक मान्यवरांना, तज्ञांना जाणून घेतलेलं आहे, त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहे आणि आता याच कार्यक्रमाचा, या मालिकेचा पुढचा भाग आम्ही घेऊन आलेलो आहोत माधवी चंदन मॅडम यांना या कार्यक्रमामध्ये बोलून. मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी, वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींनी परदेशी भाषा शिकून आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा केली तर आहेच, शिवाय आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं सुद्धा आणखीन एक नवीन पाऊल पुढे टाकलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांनी त्या त्या क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे त्यांच्याशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भेट घडवून आणलेली आहे आणि माधवी चंदन हे त्यातलंच एक आणखीन एक महत्वाचं नाव. माधवी चंदन ह्या माजी अध्यक्ष आहेत इनर व्हील क्लबच्या पुण्याच्या आणि त्या पहिल्या अध्यक्ष होत्या ज्यांनी हा प्रोजेक्ट 100 स्टुडंट्सला घेऊन एका अंडर प्रिव्हिलेज स्कूलच्या माध्यमात त्यांनी याची बॅच तिथे सुरू केली आणि अतिशय यशस्वीरित्या 4 लेवल्स तिथे त्यांनी भाषेच्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया. माधवीजी, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार, थँक्यू सो मच.
0: माधवीजी, मी जो परिचय दिलेला आहे तो मी तर श्रोत्यांना सांगितलाच, पण मला आपल्याला मुळात पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी आपण आधी काय करत होता किंवा आपण मूळच्या कुठल्या आहात, फॉरेन लँग्वेज शिकायचं किंवा याच्याशी संबंधित पुढे काही भविष्यात काम करायचं अशी आपली काही योजना फार आधीपासून ठरलेली होती का, आपण श्रोत्यांना काय सांगाल?
1: मी स्वतःना सांगेल, मी एक प्रिव्हिलेज क्लब आहे, इनर व्हील क्लब ऑफ पुणे रिव्हर्स साईड. इनर व्हील म्हणजे वुमेन्स ऑर्गनायझेशन, ते वर्ल्ड वाईड आहेत, ते फर्स्ट ऑर्गनायझेशन, हायेस्ट मतलब हायेस्ट वुमेन है उसमें.
0: अच्छा.
1: तो आई बिकेम अ मेंबर ऑफ इनर व्हील क्लब एंड वी डू वेरियस प्रोजेक्ट्स यू नो. तो हम उसमें बच्चों को सिखाना, ओल्ड एज होम्स, एग्रीकल्चर फॉर फार्मर्स, वी डू वेरियस प्रोजेक्ट्स एंड ट्राई टू गिव बैक टू सोसायटी. वी आर एनजीओ. तर मी हे वेळी प्रेसिडेंट झाले ना, मी 2 वेळा प्रेसिडेंट झालेली आहे आणि इनर व्हील क्लब ऑफ पुणे रिव्हर साईड चा खूप मोठा नाव आहे आणि मला ते प्रिव्हिलेज भेटला की मी ती क्लबची प्रेसिडेंट सेकंड टाइम झाली. आणि योगानुग असं झाला की आमच्या ह्याला एक डिस्ट्रिक्ट चेअरमॅन असतात, 313 म्हणजे डिस्ट्रिक्ट पूर्ण जे हे असते डिस्ट्रिक्ट, त्यात 80 क्लब्स आहेत आणि त्यांचे हेड असतात DC मॅडम. तर आमची मॅडम होती मुक्ती मॅडम म्हणून. तर मुक्ती मॅडमनी हा इनिशिएटिव्ह आणला आणि योगानुग असं झालं की माझ्या माय सन ही वॉज इन जर्मनी. तो वी नो की जर्मन लँग्वेजचा किती महत्व आहे, म्हणजे त्याला शिकायला किती वेळ लागला आणि वय झाल्यावर ते शिकणं खूप अवघड असतं. आणि तो काय म्हणाला की मम्मी तुम प्रेसिडेंट हो रहे हो, आय वॉन्ट टू गिफ्ट यू समथिंग. अँड वेन वी गॉट टू नो ये फ्लोहा का इतना सुंदर इनिशिएटिव्ह आहे संजय लेले आणि त्यांचे हे कारी ते लोकांनी जे सुरू केलेलं आहे ते खूपच छान इनिशिएटिव्ह आहे. कोविड नंतर मुलांना ऑनलाईन अभ्यास करता त्यांना हे सोपं झालेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि जर्मन कोर्सची तुम्हाला फी माहीत असेल की आपण जर जर्मनचे कोर्स केले तर किती फी लागतात ते. आणि माझा मुलगा ते 5 लेवल करून गेलेलाच होता जर्मनीला, म्हणून त्यांनी सांगितलं हा एवढ्यात आणि ते पण सुद्धा ऑनलाईन. तर आम्ही खूपच म्हणजे ते लोकांनी खूप सुंदर रीते ते प्रोग्रामला ते लोकांनी हे केलेलं आहे
0: डिझाईन केलं
1: आणि आमचे मॅडमनी आमच्या समोर आणला मुक्ती मॅडमनी आणि शैलेश लेले बरोबर आमची मीटिंग झाले आणि त्यांनी एवढा सिम्पल करून आम्हाला समजून घेतलं आणि हा उपक्रम इतकी सुंदर आहे की आई कुड नॉट स्टॉप माई सेल्फ फ्रॉम डूइंग दैट. और हमको स्कूल भी एक अच्छा मिल गया आनंद विद्यानिकेतन विमान नगर में.
0: अच्छा.
1: सो वी कंडक्टेड अ कोर्स ओवर देर फॉर 100 चिल्ड्रेन. आणि तुम्हाला हे ऐकून म्हणजे बरं वाटणार की ते शाळेमध्ये ते तिथले सर आणि टीचर्स आहेत जे ते लोकांनी पण हा कोर्स केला आणि त्यांनी खूपच कॉपरेट केला. तिथं थोरात सर म्हणून होते. ते काय करायचे आगल्या दिवशी ते शिकून घ्यायचे स्वतः.
0: बर.
1: आणि मग तिथं कॉम्प्युटर रूम आहे तिथे मुलांना स्वतः ते समजून सोपा करून ते शिकवायचे.
0: बर.
1: आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं की मम्मी प्रेसिडेंट हो ये साल तो हम एक लेवल करके रुकेंगे नहीं. तो इसके चार लेवल जो थे तो उसने चार साल के लिए अमाउंट स्पॉन्सर किया. एंड आई एम सो प्राउड दैट माय सन स्पॉन्सर्ड द होल अमाउंट. या सो दिस इज हाउ हम लोगों ने ये उपक्रम किया. आणि खरच खूप मनाला बरं वाटलं की आमच्यामुळे ते जे पोरे जे आहेत ते बस्ती मधून आणि ते निडी मुले आहेत त्यांना जर्मन म्हणजे कल्पनाचे बाहेर होता.
0: बरोबर.
1: आणि त्या लोकांनी खूप आवडीने केलं.
0: क्या बात है. खूप छान. निश्चितच तुमचा हा एक खूप छान ग्रुप आहे. ही तुमचं टीमवर्क आहे आणि सगळेच जण खूप छान उत्साहाने आणि आनंदाने आणि मुख्य म्हणजे
1: क्लबची कमिटीने भी पूरा सपोर्ट किया. हमारे जो क्लब के हेड है स्मिता पिंगले और सारे मेरे टीम जो भी मेरी टीम थी वो साल के लिए सबने बहुत मेहनत की और बच्चों ने बहुत मेहनत की और शैलेश लेले ने बहुत कोऑपरेट करके हमको छोटी भी अड़चन आती थी तो वो आके हमको बताते थे कि इसको कैसे करना है.
0: क्या बात है. खूप छान. मला एक प्रश्न याच्यामध्ये आपल्याला जरूर विचारायला आवडेल ते म्हणजे की एफएलओएच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या भाषा शिकवल्या जातात.
1: जर्मन फ्रेंच स्पॅनिश.
0: अच्छा. बर. जसं तुम्ही आता सांगितलं की अंडर प्रिव्हिलेज स्कूलमध्ये तुम्ही हा उपक्रम राबवत आहात आणि मुलांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. पण इथेच मुळात हा प्रश्न आहे की जेव्हा अशा काय म्हणूया बॅकग्राऊंडमधनं मुलं जेव्हा तिथे येतात तेव्हा मुळात त्यांची स्वतःची असलेली मातृभाषा किंवा ते जे रोज वापरत आहेत ती बोलीभाषा याच्यामध्ये फार फरक असतो. आणि जेव्हा अशी परदेशी भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा हे आव्हान कसं तुम्ही स्वीकारलं म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी याची गोडी लागली किंवा कशा पद्धतीने ते हे शिकायला तयार झाले. मुलांच्या प्रतिक्रिया
1: भाषा ते जर्मन त्यांनी ट्रान्सलेटच मातृभाषात केलेला आहे.
0: बर.
1: म्हणजे त्यांना शब्द त्यांचे मराठी भाषेत तो शब्द त्यांना भेटतो म्हणून ते रिलेट करतात. आणि तुम्ही ऐकून हे होणार की जेव्हा माझा मुलगा आला होता आणि आम्ही दरवर्षी प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचे जे लोक फर्स्ट सेकंड थर्ड यायचे तर त्या लोकांनी एक स्किट तयार केली जर्मन मध्ये. आणि ते लोकांनी म्हणजे खरंच मी तुम्हाला बोलतानी पण मला हे आठवण आल्यावर मला कौतुक म्हणजे एवढा प्राऊड फील झाला की ते लोकांनी. आणि मी माझ्या मुलाला विचारलं की ते म्हणजे खरंच तो म्हणाला मम्मा मला पण तेवढा येत नाही जेवढा ते लोक छान करताय. क्लॅरिटी होती भाषा मध्ये त्यांची.
0: बर बर बर.
1: आणि छानशी 10 मिनिटाची स्किट केली ते लोकांनी.
0: वा वा वा. खूपच छान. निश्चितच तुमच्या प्रयत्नांना मुलांची सुद्धा साथ लावली आणि छान पद्धतीने आता ते
1: त्यांचे स्कूलचे प्रिन्सिपल मिशाल सर त्यांचे ट्रस्टी आहेत किरण तावरे म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास करून 100 मुले त्यांनी कोर्स सुरू केला. म्हणजे ते हप्त्यात 2-1 तासाचा त्यांनी हे ठेवला पिरियड ठेवला त्यांच्यासाठी. म्हणजे आम्हाला सगळीकडून खूपच कॉपरेशन आला आणि तिथले सर त्यांनी सरनी पण म्हणजे फ्री म्हणजे आपलं त्यांनी पण सेवा दिली.
0: बर बर.
1: आणि हे कोर्सला पोरांकडून करून घेतलं त्यांनी.
0: अच्छा. बर. आणखीन एक महत्वाचा प्रश्न मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जरूर विचारायला आवडेल ते म्हणजे की फॉरेन लँग्वेजची इतकी गरज आजच्या काळात का आहे. आपण याच्याबद्दल काय सांगाल याचं महत्व आपण कसं सांगाल.
1: आपण जर बघत असणार मुलांना बाहेर जायचं जे हे आहे आता आपले माझ्या पण मुलं बाहेर आहेत माझे दोन्ही मुले बाहेर. मला वाटते की भाषा शिकल्यामुळे तुमचं ग्रोथ होतं बाकीचे देशांचे कल्चर तुम्हाला माहीत पडतं. दे गेट टू नो उससे उनको आत्मविश्वास बढ़ता है उनका. उनको समझ में आता है कि हम किधर है और दुनिया किधर है तो वो कनेक्ट कर पाते हैं उसके साथ और उससे मोटिवेट होके वो भी आगे जा सकते हैं.
0: अच्छा. मॅडम मला आपल्याला पुढे असं विचारायला आवडेल ते म्हणजे की एफएलओएच्या माध्यमातून कुठपर्यंत हे फॉरेन लँग्वेजचं शिक्षण दिलं जातं म्हणजे हा कोर्स कसा आहे त्याच्या पायऱ्या काय काय आहेत.
1: त्याला चार लेवल आहेत.
0: बर.
1: आणि त्यांची एक्झाम होती आणि ते एक्झाम पण एकदम व्यवस्थित होते आणि त्यांचे रिझल्ट येतात आणि मग त्यात पास झालेले मुलं सेकंड लेवल मध्ये जातात आणि जे फेल झालेले असतात त्यांना पुन्हा आम्ही फी भरतो आणि पुन्हा त्यांना बसवतो जर त्यांचा इंटरेस्ट अजून गेला नसेल तर. आणि आम्ही हे डिसाईड केलं होतं की चार लेवल झाल्यावर जे कोणाला इंटरेस्ट आहे त्यांना ते जर्मनचे, तसं तर मला वाटते 7 किंवा 8 लेवल्स आहेत, ते त्यांना वेगळं असतं A+. आणि तर आम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की ते पोरं 10th मध्ये आहे त्याचे झाल्यावर आम्ही त्याला मॅक्स म्युलर किंवा कुठलाही जर्मनचा गव्हर्नमेंट अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे त्यात आम्ही त्यांना पुढे नेऊ.
0: बर बर बर, नक्कीच. म्हणजे फक्त शिकवण्याची जबाबदारी नाहीये तर पुढेपर्यंत त्यांना साथ तुम्ही देत आहात.
1: येस येस,
0: खूपच छान. माधवीजी, मला असं विचारायचंय की एका ठराविक याच्यातल्या मुलांसाठी तुम्ही हे काम करतायत असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजतंय, पण ज्यांना कोणाला आणखीन हा कोर्स जर करायचा असेल तर तो याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो का? आणि जर होऊ शकतो तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय?
1: अभी आमचे खूप सारे प्रेसिडेंट्स ने भी केलं होतं आणि आमचे जे नॅशनल प्रेसिडेंट होते सुरजित कौर म्हणून, तर त्यांनी या इनिशिएटिव्हला एवढा अप्रिशिएट केला की ते स्वतः पण शिकायला लागले. कारण हे कोर्सची फी म्हणजे एकदम 175-200 तशी आहे लेवल वाईज.
0: बर बर बर.
1: तर इट इज सो रिझनेबल फॉर द कोर्स अँड यू गेट द एंटायर मटेरियल अँड इट इज ऑफलाईन. मतलब तो यु नो द ऍप इज ऑफलाईन, यू कॅन स्टडी ऍट युअर कन्व्हिनियंट टाइम.
0: बरोबर.
1: मी पण करू शकते आणि तुम्ही पण करू शकतात ते.
0: अच्छा अच्छा. बरं.
1: म्हणजे कोणीही करू शकतो त्याला. हे तर आम्ही स्पॉन्सर केलं होतं जागृती आणायला.
0: बर बर, ओके. खूपच छान हा उपक्रम आहे आणि मला वाटतं निश्चितच इतक्या तळमळीने काम करणारे शिक्षक आणि इतका जर ग्रुप असेल छान तर नक्कीच खूप छान विद्यार्थी घडू शकतात.
1: आमची इनरव्हिलने नॅशन वाईज हा कोर्स घेतलेला आहे. मुक्ती मॅडम आणि शैलेश लेलेनी ह्याला लोकांकडे पोहोचवलेला आहे आणि आमचे जे नॅशनल प्रेसिडेंट आहेत त्यांनी पण सगळीकडे ते बोलून ते आता सगळे क्लब करतात. म्हणजे पुण्यातले पण सगळे क्लब त्याला करतात. पुण्यात कमीत कमी 20 क्लब आहेत.
0: बर बर बर.
1: तर हा उपक्रम खूप चाललेला आहे. एकच शाळा नवे, म्हणजे आम्ही 2 शाळा घेतले होते, एक मुलींची आणि एक आनंद विद्यानिकेतन कोएड, पण असले 20 क्लब सगळीकडं ते पोहोचलेलं आहे फ्लोआमुळे ते.
0: नक्की नक्की. जाता जाता माधवीजी, मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे की आजकाल मुलांना करिअरचे खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्यातही बऱ्याच जणांचा टेक्निकल किंवा प्युअर सायन्स शिकण्याकडे खूप जास्त कल असतो किंवा बिझनेसमध्ये कल असतो. भाषेकडे शिकण्याचा कल बऱ्याचदा आपल्याला थोडा कमी पाहायला मिळतो किंवा याच्यातही सुधारणा होतीये, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण लोकांना काय सांगाल?
1: नाही, आपल्याला वाटतंय की खूपच हे आहे, पण तुम्हाला जर शिकायला पुढे जायचं आहे तर तुम्हाला लँग्वेज शिकावीच लागते. माझ्या मुलाला जेव्हा मास्टर्स करायला जायचं होतं त्याला कंपल्सरी व्हिसाला ते गरज होती 5 लेवलची, म्हणून त्यांनी केलं.
0: बर बर बर.
1: तर उच्च शिक्षणासाठी तुम्हाला जर जायचं असेल आणि तुम्हाला कुठलं टेक्निकल किंवा ऑटोमोबाईल किंवा हे ह्याला जायचं असेल,
0: बरोबर,
1: तर तुम्हाला तिथली भाषा आली तर तुम्ही तिथं जाऊन कनेक्ट करू शकता आणि तुम्ही फार उंचीवर, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे.
0: बरोबर आहे, बरोबर.
1: की त्याला शिकावा लागला होता 5 लेवल आणि नंतरच व्हिसाचा अप्लाय करता आला आम्हाला.
0: अच्छा. बर.
1: तसा युरोपियन कंट्रीज मध्ये आणि त्याचा मास्टर्स जेव्हा त्यांनी केलं तर ते आपले इंग्लिश मध्ये नव्हताच, तो जर्मन लँग्वेज मध्ये त्यांनी मास्टर्स केला 2 वर्षाचा.
0: क्या बात आहे, निश्चितच.
1: म्हणजे तुम्ही पुढे शिकायला गेले तर तुम्हाला तिथले भाषा शिकवायला लागतात आणि ते भाषामध्ये कोर्स करावे लागतात.
0: नक्की नक्की, खूप उपयुक्त माहिती.
1: खूप महत्व आहे.
0: हो हो, खरंय खरंय. खूप छान माहिती या छोट्याशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण दिली. सगळे मुद्दे आपण खूप छान मांडले आणि खरोखरच परकीय भाषा शिकण्याचं महत्व काय असतं हे सुद्धा आपण नव्याने पुन्हा एकदा सांगितलं. ज्यांना बाकीचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी तर ते घ्यावंच, पण ज्यांना परदेशात जाऊन काही वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या शिक्षणाची गरज म्हणून नाही तर तिथे जाण्यासाठी म्हणून एक माध्यम म्हणून अशा परकीय भाषा शिकणं का गरजेचं आहे, त्याचे काय परिणाम होतात आणि परीक्षेसाठी त्या कशा उपयुक्त आहेत हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि त्याची गरजही तिथे निर्माण केलेली आहे. खूप छान वाटलं माधवीजी तुमच्याशी बोलून. आणि जसं ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा मला हेच आपल्याला सांगायला आवडेल की भाषेचा अडसर थोडासा जाणवत होता सुरुवातीला, तो म्हणजे तुम्ही हिंदी भाषिक आहात आणि मी मराठीत ना तुमच्याशी बोलते, पण नक्कीच तुम्ही खूप छान संवाद साधला, खूप छान आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, आणि सगळ्या श्रोत्यांपर्यंत तुमचा हा जो एक माहितीपूर्ण संवाद होता तो आज पोहोचायला मदत झालेली आहे. मी तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद देते, खूप शुभेच्छा देते तुमच्या सगळ्या टीमला, तुमच्या या कामाला. खूप छान तुम्ही सुंदर काम करता आहात आणि अतिशय मोठं काम आहे हे, त्याच्यामुळे आम्हालाही तुमच्याशी बोलताना खूप छान आनंद झाला. तुम्ही वेळ दिलात आणि आज इतका छान आपला हा संवाद रंगला त्याच्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: मी पण तुमचा आभार मानते. Thank you so much.
0: Thank you so much.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 215, दशक 16, समास 9, नाना उपासना नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। भूमंडळावर नाना देश, नाना भाषा, नाना मत असंख्य आहेत, अनेक ऋषी आहेत, अनेक मत आहेत, त्याच्यातून निवड कशी करायची? पर्जन्यवृष्टी होतात, सृष्टीतून अनेक अंकुर निघतात, नाना रहांतर तरुण निर्माण होतात, त्याच्यातून कसं निवडायचं? खेचरे, भूचरे, जलचरे, नाना प्रकारची शरीरे, नाना चित्र विचित्र रंग कसे निवडायचे? दृश्य कसं आकाराला आलं, नानापरीने विकारलं, उदंड वाढलं, त्यातून कसं निवडायचं? पोकळीमध्ये गंधर्वाचे नगर, नाना लहान थोर रंग, नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यातून निवड कशी करायची? दिवस आणि रात्रीचे प्रकार, चांदण आणि अंधार, विचार आणि अविचार कसं काय निवडायचं? विचार आणि आठवण, शहाणपण आणि बाष्कळपणा, प्रचिती आणि अंदाज हे कसं निवडायचं? न्याय आणि अन्याय, होणं आणि न होणं, अविवेकाशिवाय काही उमजत नाही। कार्यकर्ता कोण आणि काम न करणारा कोण कळायला हवं। शूर कोण आणि कुकर्म करणारा कोण, धार्मिक आणि अधार्मिक कोण हे समजलं पाहिजे। धनाढ्य कोण आणि दिवाळखोर कोण, साव आणि तस्कर, खरं आणि खोटं हा विचार कळायला हवा। वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरिष्ठ, सारासार विचार स्पष्ट करायला हवा असं समर्थ सांगतात। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16 समास 10 गुणभूत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पंचभूतांमुळे जग चालतं, पंचभूतांची सगळीकडे लगबग असते, पंचभूत गेली तर मग काय आहे? श्रोता वक्त्याला विचारतो। श्रोता वक्त्याला विचारतो, भूतांचा महिमा वाढविला आणि त्रिगुण कुठे गेले ते सांगा स्वामी। अंतरात्मा हे पाचवं भूत, त्रिगुण त्याच्या अंगभूत येतात, ते चित्त सावध करून ऐका। भूत म्हणजे होऊन गेलेले, त्रिगुण त्याच्यामध्ये अंगभूत आहे, त्यामुळे ही शंका दूर झाली। भूतांशिवाय वेगळं काहीही नाही, हे सर्व पंचभौतिक आहे, एकापेक्षा दुसरं काही वेगळं घडत नाही। आत्म्यामुळे वारा झालेला आहे, वाऱ्यामुळे अग्नी झालेला आहे, अग्नीमुळे पाणी झालेलं आहे, पाणी सर्वत्र भरलं, त्यामुळे रवी मंडळ एकत्र आलं। अग्नी वायूशिवाय भूमंडळ निर्माण झालेलं नाही, वन्ही वायू रवी नसला तर उदंड शीतलता निर्माण झाली असती, त्या शीतलतेमुळे उष्णता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे उष्णतेने कर्म केलं, त्यामुळे देह वाढला। सगळं थंडच असतं तर प्राणी मात्र मरून गेले असते। सगळी उष्णता असती तर सगळं करपून गेलं असतं, सगळं भूमंडळ गोठून गेल्यानं देवाने उपाय केला। रवी किरण पसरल्यानं सर्व वाळून गेलं, नंतर पर्जन्य काळ निर्माण झाला, त्यामुळे भूमंडळ थंड झालं, पुढे काही उष्ण काही शीत असं झालं। शीतकाळामध्ये लोकांना कष्ट झाले, त्यामुळे वृक्ष वगैरे करपून गेले, म्हणून पुढे उष्ण काळाचं कौतुक आहे। त्याच्यातही प्रातः काळ, मध्यान्ह, सायंकाळ, शीतकाळ, उष्ण काळ असे निर्माण केले, असं एकामागे एक केलं। विल्हेवारीने क्रमाने ते लावलं, त्याच्यामुळे प्राणी मात्र जगले। नाना रस नाना रोग कठीण असतात म्हणून औषध निर्माण केली। सृष्टीचं हे स्वरूप समजलं पाहिजे। देहाचं मूळ रक्त आणि रेत आहे, त्याच्यापासून दात तयार होतात, त्याप्रमाणे नाना रत्नांची भूमंडळावर माहिती आहे। सगळ्याचं मूळ पाणी आहे, पाण्यामुळे सगळे व्यवहार चालतात। जीवन म्हणजे पाणी, पाणी नसेल तर हर गोविंदा म्हणजे सर्वनाश होईल। जीवनामुळे सगळं चालतं, पाण्याचेच तेजस्वी शुक्राच्या चांदणीसारखे मोती होतात। हिरे माणके इंद्रनील सुद्धा पाण्यापासून होतात, अशी माहिती समर्थ देत आहेत। पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या मीच स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही, ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल, याकरता वासना क्षय कशानं होईल ते पाहावं. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडं लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही हे ज्या दिवशी मनानं पक्कं ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येतं. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागं राम आहे असं म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकंच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्यानं निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही, हाच मुख्य फरक आहे. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो, आणि हे जर खरं तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावं, आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्वच वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळी आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीच स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यामध्ये विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आज गुरुवार विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर गुरुवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. याचं कारण म्हणजे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे शिक्षक सहाय्यक ऍप. या ऍपच्या माध्यमातून सगळ्या शिक्षकांना एका छताखाली येण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्या शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांसोबत केलेले व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केलेले असतात, त्यातल्याच काही शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळत असतो. आणि अशा शिक्षकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या हस्ते होत असतो. आणि असेच शिक्षक आज आपण इथे मान्यवर म्हणून बोलवलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर विनोबा म्हणेच्या आजच्या भागामध्ये माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळे पेठ नाशिक या ठिकाणाहून आलेले श्री गंगाराम चंदर पाडवी सर. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि विनोबा सोबतचा त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेणार आहोत. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: थँक्यू
0: सर, खूप खूप अभिनंदन आज तुम्हाला इथे भेटून खूप छान वाटतंय. तर पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड तुम्हाला कधीच मिळालं?
1: मार्च ते ऑक्टोबर.
0: बर, तुम्हाला शिक्षकच व्हावं असं का वाटलं होतं?
1: जे आम्हाला शाळेमध्ये जे शिक्षक शिकवायचे ते मनापासून शिकवत असताना त्यांचे ते गुण, म्हणजे जे शिक्षकांसारखे जे गुण असायचे ते आपल्या सुद्धा असावे यासाठी आम्हाला वाटायचं की आपण सुद्धा यांच्यासारखं व्हायचं, शिक्षक व्हायचं आणि मुलांना शिकवून त्यांना मोठं करायचं असं वाटायचं.
0: बरोबर. आणि आपण डीएड किती साली केलं?
1: मी डीएड 1999 साली पूर्ण केलेलं आहे.
0: बरोबर. आणि मग आपली पहिली शाळा कुठली होती?
1: पहिली शाळा सुरगाण्यामध्ये झगडपाडा येथे मी पहिल्यांदा जॉईन झालो.
0: बर, कसं वाटलं होतं शिक्षक झाल्यावर, रुजू झाल्यावरती?
1: नवीन शिक्षक झाल्यानंतर खूप बरं वाटलं आणि मुलांसमोर गेल्यानंतर खूपच, म्हणजे लहान लहान मुलांना शिकवण्यासाठी खूपच आनंद आणि खूप मजेशीर वाटलं.
0: बरोबर. आणि आपल्या घरच्यांनाही त्यावेळेला आनंद झाला असेल की आपला मुलगा शिक्षक झाला?
1: हो, घरच्यांना तर घरची तेव्हा परिस्थिती हालाकीचीच होती आणि मुलगा, आपला मुलगा सर्व्हिसला लागला म्हणून त्यांना सुद्धा खूपच आनंद झालेला होता.
0: बर, आपले मूळचं गाव कुठलं, आपण कुठले आहात?
1: मी पेठ तालुक्यातील झाडीपाडा जळे येथील मूळ गावी राहतो.
0: बरोबर. मग आतापर्यंत किती शाळांवर आपली बदली झाली?
1: सुरुवातीला झगडपाडा इथे जॉईनिंग झाली आणि 2011 साली पेठ तालुक्यातील बेलपाडा इथे
0: बदली झाली
1: आणि तिथून 2018 ते आतापर्यंत शिराळे इथे कार्यरत आहे.
0: बरोबर. म्हणजे आता ही तुमची तिसरी शाळा आहे?
1: हा, आता ही तिसरी शाळा आहे.
0: बर, आणि इथली शाळा कशी आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे?
1: विद्यार्थी संख्या म्हणजे तिथं 1 ते 34 पर्यंत वर्ग आहेत आणि सुरुवातीला गेला तेव्हा 25 संख्या होती, नंतर ती 30-31 पर्यंत आणि चालू वर्षी फक्त 18 विद्यार्थी आहेत.
0: बर, आणि आपण किती शिक्षक आहात शाळेवर?
1: आम्ही 2 शिक्षक आहेत.
0: बर, मग तुमच्याकडे मुख्याध्यापकाचा पण चार्ज आहे?
1: हो, मुख्याध्यापक चार्ज आहे.
0: बर, आणि आता कितवीचा वर्ग आहे तुमच्याकडे?
1: माझ्याकडे पहिली आणि दुसरीचा वर्ग आहे.
0: बर बर. आणि शाळा कशी आहे, म्हणजे पूर्ण पक्क बांधकाम आहे, कशी आहे?
1: हो, एक स्लॅबची एक इमारत आहे आणि एक सिमेंट पत्र्याची इमारत आहे.
0: बर, आणि आजूबाजूला परस बाग वगैरे केली आपण?
1: परस बाग म्हणजे बगीचा आम्ही झाडं लावलेले आहेत, असे एकदम रमणीय असं वातावरण आहे शाळेचं.
0: बर बर. आणि विद्यार्थी आणि पालक यांचा ओढा शाळेकडे आणि शिक्षणाच्या बाबतीत कसा आहे? तिथल्या पालकांना शिक्षणाबद्दल किती जागरूक आहेत पालक?
1: नाही, जे मुलं आतापर्यंतचा अनुभव, म्हणजे मुलं पालक विद्यार्थ्यांप्रती खूपच जागरूक आहेत कारण आजपर्यंत मुलं शाळा सोडून राहिलेले नाही आहेत, दररोज शाळेत उपस्थित असतात.
0: बर, अच्छा. आणि मग विनोबाची आणि तुमची ओळख कशी झाली, कधी झाली?
1: 2-3 वर्षापासून विनोबाची ओळख झालेली आहे. आमचे सहकारी शिक्षक सुशला देस हे वापरत होते आणि त्यांचं पाहून मग आपण सुद्धा हे विनोबा ऍप वापरावं असं वाटलं आणि ते ज्या नवीन नवीन ऍक्टिव्हिटी होत्या त्या उघडून पाहिल्या आणि त्या ह्या करत असताना आणि ह्या ऍक्टिव्हिटी मुलांना खूपच उपयोगी आहेत असं समजून आणि मग नंतर ते विनोबा ऍप चालू केलेलं आहे.
0: अच्छा, आणि तुम्ही किती पोस्ट टाकले असतील आतापर्यंत अंदाजे?
1: अंदाजे 20-25 पोस्ट.
0: बर बर. आणि स्पेलिंग बी वगैरे कसं घेतलं आपण?
1: हा स्पेलिंग बी पण चालू आहे ना.
0: अच्छा.
1: ते मुलांना स्पेलिंग बीचे प्लास्टिक देतो, मुलं ते सोडवतात.
0: बर बर. आणि इतर मग जयंती पुण्यतिथी असेल ती कशी साजरी केली जाते शाळेवरती? काही नेत्यांच्या असतील काही?
1: ते व्हिडिओ आम्ही दाखवतो मुलांना टीव्ही वरती दाखवतो, त्यांची माहिती दाखवतो जयंती निमित्त, ते त्यांची ज्यांचे जीवनचरित्र ते मुलांना दाखवतो टीव्ही वरती.
0: बर बर. आणि मग दप्तर मुक्त शनिवार मध्ये आपण काय घेत असतो?
1: दप्तर मुक्त शनिवार मध्ये असेच नवनवीन ऍक्टिव्हिटीज आम्ही दर शनिवारी राबवत असतो, आणि ते मग केंद्रावर सुद्धा ते मग शेअर करत असतो, मग ते छान रिप्लाय येतो मग केंद्रावरून.
0: बर. किचन शेड वगैरे पण आहे का आपल्याकडे?
1: हो, किचन शेड आहे.
0: आणि मग जो तुम्ही बगीचा तयार केलाय तिथे काही आपण फळभाज्या पालेभाज्या पिकवतो?
1: नाही, चालू वर्षी तर आम्ही नाही केलेलं फळभाज्या वगैरे.
0: तर आपण परसबागेमध्ये असे काही वनस्पती किंवा औषधी वनस्पती ह्या काही लावल्या आहेत का किंवा ज्याचा उपयोग आपण पोषण आहारामध्ये करू शकू असं काही आपण शाळेमध्ये झाडं लावली आहेत का?
1: अशा औषधी वनस्पती नाही लावलेल्या, पण शाळेमध्ये एक शेवग्या म्हणजे शेवग्याचे झाड आहेत, त्याला शेंगा आल्यानंतर ते पोषण आहारामध्ये आम्ही त्याचा उपयोग करतो.
0: बर बर बर. आणि मग याच्या व्यतिरिक्त आपण अभ्यासक्रमासोबतच काही इतर ज्या ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, तुम्ही ह्या कशा पद्धतीने साजऱ्या केल्या जातात?
1: ते अभ्यासक्रमानुसार जर असे वेगवेगळे असे जर सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले तर अभ्यासक्रमानुसार जे आले तर त्यानुसार ते आम्ही ते त्या टॉपिक मध्ये राबवत असतो.
0: बर बर. आणि विनोबा हा ऍप तुम्हाला जेव्हा कळलं की अशा पद्धतीने विनोबाचा ऍप आहे आणि आपण शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे, तर मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? ही त्यांची संकल्पना आवडली होती, कसं वाटलं होतं?
1: हा ते हे झाल्यानंतर सुरुवातीला तर आम्ही नाही बघतच नव्हतो, पण आमचे सर ते पाहायचे आणि ते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून दाखवायचे, विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे. मग मला सुद्धा वाटलं का आपण सुद्धा हे ऍप
0: डाऊनलोड
1: करून आणि त्याचा उपयोग करायचा. आणि ते उघडल्यानंतर खूपच चांगले त्याच्यातून ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी उपयोगी आहेत हे करून मी सुद्धा त्याचा उपयोग करून आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा ऍक्टिव्हिटी नवनवीन करून घेऊ लागलो.
0: बर. आणि काय वाटतं तुम्हाला शिक्षकांसाठी हा किती उपयोगाचा आहे ऍप?
1: मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकांनी या ऍपचा उपयोग केला पाहिजे, कारण त्यातून नवनवीन असे ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी उपयोगी आणि मनोरंजनात्मक शिक्षण घडून येत आहे, त्यासाठी प्रत्येकासाठीच हे उपयोगी आहे.
0: बर. आता जसं आपण ह्या ग्रुप म्हणजे ऍपवरती जसं आपण पोस्ट टाकतो तसं इतर शिक्षक पण टाकतात, मग त्यांचे उपक्रम बघून तुम्ही ते काही आपल्या शाळेवर राबवले असं काही केलं का?
1: हो, राबवलेले आहेत.
0: त्यातले काही आठवणीत राहिलेले काही सांगायला आवडेल का? कोणते कोणते उपक्रम राबवले होते?
1: त्याच्या आठवणीतले म्हणजे एक ते नऊ अंकांची ओळख, म्हणजे असं एक ते नऊ अंक आपण असे द्यायचे मुलांना, तो अंक उच्चारायला लावायचा आणि त्या अंकावर उड्या मारत चालायच्या अशा प्रकारचे.
0: बर. आणि आतापर्यंत आता 25 वर्ष तुमची सर्व्हिस झाली, तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर मग अनेक प्रसंग अनेक घटना लक्षात राहिल्या असतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही किंवा काही पुरस्काराचे असतील, तर त्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग घटना काही सांगाविषयी वाटते का?
1: म्हणजे एक अशी मी जेव्हा झगड पडायला असतो म्हणजे अस्मरणीय घटना म्हणजे विद्यार्थी असे बाहेर जेव्हा दुपारच्या सुट्टीमध्ये गेले आणि ते चिंचा खायला गेले, ते चिंचा खाता खाता एका मुलाचे ते श्वासनलिकेत तो चिंचोका अडकला आणि ते खूपच ते दुर्घटनाग्रस्त. मग ते आम्ही त्याला इथं नाशिकला घेऊन आलो आणि आपलं मेडिकल कॉलेज आहे तिथे ऍडमिट केलं आणि त्याचं ते म्हणजे मग तो त्याच्यावर उपचार करून त्याला बरं केलं. व म्हणजे ही अस्मरणीय घटना त्यावेळी घडलेली होती.
0: अरे बापरे. बर बर. जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असं वाटतो का? विनोबा ऍप कसा चांगला आहे, वापरला पाहिजे या संदर्भात काही सांगाल का?
1: जाता जाता एवढंच मी म्हणेल की सर्व शिक्षकांनी विनोबा ऍप ह्या डाऊनलोड करून आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. नवनवीन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मुलांना दाखवायच्या आणि त्या प्रकारे कृती करून मुलांसाठी मनोरंजनात्मक अशा ऍक्टिव्हिटीज घडवून आणून त्यांच्या शिक्षणामध्ये अधिकचा भर कसा करता येईल यासाठी त्या विनोबा ऍपचा उपयोग करायला पाहिजे.
0: नक्कीच, खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून. आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळे पेठ तालुका इथून आलेले गंगाराम पाडवी सर. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

मित्रांनो नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत गीत प्रतिमेच्या आपल्या आजच्या या रेडिओ शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आजही मी रामचंद्र कुलकर्णी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी काही गाणी, काही आठवणी। आणि या आठवणी तरी कोणत्या, तर एखाद्या टाइम मशीन प्रमाणे आपल्याला भूतकाळात ओढून नेणाऱ्या आठवणी। आता हेच गाणं पाहना, जब दिल ही टूट गया, तब्बल 80 वर्षापूर्वीचं आहे हे गाणं। ते वर्ष होतं 1948 आणि हे एवढं भारदस्त गाणं साक्षीदार आहे दोन घटनांचं, एका अस्ताचं आणि एका उदयाचं। पहिले सुपरस्टार सिंगर गायक कुंदनलाल सहगल यांचा अस्तही याच गाण्यानं पाहिला आणि एका प्रतिभावंत शायराचा उदय सुद्धा याच गाण्यानं पाहिला। मित्रांनो, ते शायर, ते गीतकार म्हणजे मजरूह सुलतानपुरी। ओ हसीना जुल्फो वाली हे तिसरी मंजिलचं फडकतं गाणं लिहिणारे मजरूह। पण खरं तर त्या चित्रपटातलं हे जबरदस्त गाणं देणारे मजरूह सुलतानपुरी, हिंदी चित्रपट गीतांचे सुलतान। रुक गई ये जमी, थम गया आसमान।

मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया। मित्रांनो, हा शेर म्हणजे मजरू साहेबांच्या सिग्नेचर लाईन्स आहेत। सभा संमेलनामध्ये आणि मुशायऱ्यामध्ये हा शेर हमखास टाळ्या घेऊन जातो। मजरू खरं तर मुशायऱ्यातच रमणारे शायर। सिनेगीत लिहिण्यासाठी ते राजी नव्हतेच आधी, पण संगीतकार नौशाद यांनी अगदी हात धरून म्हणाना त्यांच्याकडून गाणी लिहून घेतली। शहाजहानच्याच माध्यमातून आपल्याला मिळाले मजरूह, उत्तमोत्तम गाणी मिळाली। त्यांच्याच या शेरात कारवां असा एक शब्द आहे, आणि कारवां म्हणजे जेवढा आर डी बर्मनचा होता ना तेवढाच तो मजरूह सुलतानपुरी यांचाही आहे। कसा आहे तर त्यासाठी ऐका हे भन्नाट गाणं, सतत कॉर्ड्स बदलणारं चॅलेंजिंग सॉन्ग। येस, हॅट्स ऑफ टू आर डी मजरू अँड आशा भोसले।

मित्रांनो, मजरूहजींचं मूळ नाव माहीत आहे का तुम्हाला? ते होतं असरार उल हसन खान, आणि दुसरं म्हणजे ते पेशानं हकीम होते, वैद्य होते सिनेमात येण्याआधी. शिवाय ते शिष्य म्हणजे शागिर्द कोणाचे तर जिगर मुरादाबादी या प्रख्यात शायराचे. म्हणजे शायरी हे त्यांचं पहिलं प्रेम, सिनेमातली गाणी ही नंतर आली त्यांच्या आयुष्यात. पण या दुसऱ्या प्रेमानंच त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हे सगळं मिळवून दिलं. मजरूचा अर्थ म्हणजे खरं तर जखमी असा होतो, पण हेच नाव प्रचंड गाजलं आणि वाजलं सुद्धा. 1950 आणि अर्ली 60s हा त्यांच्या करिअरचा उत्कर्ष बिंदू, झेनिथ पॉइंट, पीक पॉइंट. त्यांचे असंख्य चाहते आणि फॅन्स त्यांना विचारत असतील, काय जनाब, तुम्हारे गीतों के सिवा दुनिया में रखा क्या है.

देख जिंदा से परे रंगे चमन जोशे बहार, रक्स करना है तो फिर पांव की जंजीरे न देख। मजरूह सुल्तानपुरी यांचा हा आणखीन एक सुंदर शेर। पण मजरूह असं लिहून नुसतं थांबले नाहीत, तर त्यांनी ते जगून दाखवलं। खरं तर ते जे जगले तेच ते त्यांच्या लेखणीतून सुद्धा उतरलं। तत्कालीन इंग्रज राजवटीच्या विरुद्ध लिहिलं म्हणून त्यांना शिक्षा झाली, 2 वर्ष तुरुंगवास। माफी मागितली असती तर त्यांची सुटकाही झाली असती। पण मजरूह साहेब पडले हाडाचे कवी, आपण जे लिहिलं त्यात काहीही चूक नाही असा त्यांना ठाम विश्वास होता, त्यामुळं ते ढळले नाहीत। मित्रांनो, त्यांचा हा पवित्रा पाहून इंग्रजांना काय वाटलं असेल ते सांगू का? तेच म्हणाले असतील वैतागून, अरे मुझे आप किसली ये मिल गए। मजरूह यांच्या शब्दांना रफी साहेबांनी जो सोनेरी स्पर्श केलाय ना, तो लाजवाब। संगीतकार चित्रगुप्त यांनाही सलाम, त्रिवार सलाम। मुझे दर्द दिल का पता न था, मुझे आप किसलिए मिल गए।

तब्बल 2 वर्षांचा कारावास भोगून मजरूह सुलतानपुरी बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली. पुनश्च हरिओम सिनेगीत लिहिण्यासाठी त्यांनी कलम उचलली आणि पुढं कोण होतं? पुढे उभे होते गुरुदत्त आणि ते वर्ष होतं 1953 आणि चित्रपट होता बाज. या बाजच्या निमित्तानं 2 प्रतिभावान माणसं एकत्र आली आणि जिथं अशी 2 प्रतिभावान माणसं एकत्र येतात तिथं मग आणखीन काय होणार दुसरं. शिवाय गीता बाली, गीता दत्त आणि साक्षात ओ पी नय्यर. बाप रे बाप, तुम्हीच ऐका बुवा पुढं काय झालं ते. जरा सामने तो आ.

मंडळी, सहा दशक म्हणजे 5 तप 60 वर्ष, तर 60 वर्ष मजरूहजी लिहितच होते. त्यांच्या या प्रवासात बरेच चढउतार आले. ती एक मोठी यादोंकी बारातच आहे. त्यांना बरेच मान सन्मान आणि पुरस्कारही मिळाले. फिल्मफेअरचं अवॉर्ड हे कोणत्याही सिनेमावाल्यांचं स्वप्न असतं. मजरूह यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला 1965 मध्ये. दोस्ती या अत्यंत हिट झालेल्या संगीतमय चित्रपटातल्या गाण्यासाठी एक सोडून सगळी गाणी रफी साहेबांची होती. चाहूंगा मैं तुझे हे तर अल्टिमेट, आणि याच गाण्यासाठी त्यांना बेस्ट लिरिक्सचं अवॉर्ड मिळालं होतं. दर्द भी तू, चैन भी तू, दरस भी तू, नयन भी तू, क्या बात है. आणि रेंज पहा 1965 ते 1988 क्यू एस क्यूटी नाही कळलं. अहो, क्यू एस क्यूटी म्हणजे कयामत से कयामत तक. है ना ये सफर लंबा सफर, और है ना ये बड़ा काम. पापा कहते हैं बड़ा काम करेगा. क्या काम करेगा, आइए सुनते हैं.

मित्रांनो, असली भन्नाट गाणे लिहूनही मजरूह खरे रमले ते गजलेत. गजल लेखनात त्यांच्या प्रतिभेचा खरा आविष्कार दिसून आला. मजरूह लिख रहे हैं अहले वफा का नाम, हम भी खड़े हुए हैं गुनहगार की तरह.

श्रोतेहो, मजरूह सुलतानपूर यांनी आपल्या करिअरच्या 60 वर्षात सगळ्या तत्कालीन हिरो हिरोयांसाठी सगळ्या संगीतकारांबरोबर 101 गाणी लिहिली. आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, बंबई का बाबू, दस्तक, कालिया, ममता, तलाश, औलाद, गंगा की लहरे, फागुन, गरम मसाला, सुजाता, असे एक ना दोन 250 चित्रपट. सुजाता तर जलते हैं जिसके लिए हे आत्ता लगेच ऐकायचा मोह होतोय मला, पण तो टाळूया कारण मजरूह आणि ओपी अर्थात ओपी नय्यर यांची एकापेक्षा एक मदहोश अशी गाणी आहेत. या खजान्यातला एक अलंकार पाहूया फक्त. पाहून आणि ऐकून सुद्धा तुम्ही हीच दाद द्याल. वाह, क्या बात है, क्या बात है उस परवाने की, क्या बात है उस लिखने वाले की. चित्रपट फिर वही दिल लाया हूं.

ओपी यांच्यासारखाच मजरूह यांचा आणखीन एक फेवरेट संगीतकार म्हणजे पंचमदा राहुल देव बर्मन. यादों की बारात, प्यार का मौसम, बहारों के सपने, समाधी आणि बरस काही. मित्रांनो, एखाद्या प्रेमिकेचं तिच्या प्रियकरावर प्रेम असावं पण किती असावं, तिनं त्याला प्रेम द्यावं पण किती द्यावं, त्याला काही प्रमाण, तेच तर ऐकूया या अप्रतिम अशा गाण्यातून. आजा पिया तो हे प्यार दो चित्रपट बहारों के सपने.

24 मे 2000 याच दिवशी मजरूह सुलतानपुरी नावाचा प्रखर शायर आपल्यातून निघून गेला, या मैफलीतून जणू उठून गेला। त्यांना आपल्या सर्वांची विनम्र आदरांजली। आज गीतप्रतिमेच्या या भागात तुमचा निरोप घेताना एकच एक गाणं एकसारखं आठवतंय मला, रहे ना रहे हम। मजरू साहेबांचं तेच गाणं ऐकूया आणि आपण पुन्हा भेटूया गीतप्रतिमेच्या पुढच्या भागात याच वेळी। रहे ना रहे हम।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम तुमच्या समोर येत असतात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून कुठली नवीन क्षितिज आपल्यासारख्या माणसांना खुणावत असतात हे आपण नेहमीच जाणून घेत असतो. याच अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर तिथले तज्ज्ञ येऊन आपल्याशी संवाद साधत असतात, आपण त्यांच्याशी बोलत असतो आणि एकंदरच त्या त्या क्षेत्रातलं त्यांनी केलेलं काम तो विषय आम्ही रेडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. आणि अर्थातच याच अनुषंगानं आपला सुरू असलेला काही दिवसांपासूनचा कार्यक्रम तो म्हणजे FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनचा कार्यक्रम, ज्याच्या माध्यमातून परदेशी भाषा शिकण्याचं महत्व आणि ते शिकल्यानंतर एकूणच व्यक्तिमत्वात होणारी प्रगती, होणारे फायदे हे सगळं आपण जाणून घेत असतो. परदेशी भाषा शिकण्यामागचं महत्व काय आहे, त्याची कारणं काय आहे, ती भाषा शिकल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होणार आहेत हे आपल्याला त्याच्यातनं जाणून घ्यायचं असतं. या मालिकेच्या माध्यमातून आपण अनेक मान्यवरांना, तज्ञांना जाणून घेतलेलं आहे, त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहे आणि आता याच कार्यक्रमाचा, या मालिकेचा पुढचा भाग आम्ही घेऊन आलेलो आहोत माधवी चंदन मॅडम यांना या कार्यक्रमामध्ये बोलून. मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी, वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींनी परदेशी भाषा शिकून आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा केली तर आहेच, शिवाय आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं सुद्धा आणखीन एक नवीन पाऊल पुढे टाकलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांनी त्या त्या क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे त्यांच्याशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भेट घडवून आणलेली आहे आणि माधवी चंदन हे त्यातलंच एक आणखीन एक महत्वाचं नाव. माधवी चंदन ह्या माजी अध्यक्ष आहेत इनर व्हील क्लबच्या पुण्याच्या आणि त्या पहिल्या अध्यक्ष होत्या ज्यांनी हा प्रोजेक्ट 100 स्टुडंट्सला घेऊन एका अंडर प्रिव्हिलेज स्कूलच्या माध्यमात त्यांनी याची बॅच तिथे सुरू केली आणि अतिशय यशस्वीरित्या 4 लेवल्स तिथे त्यांनी भाषेच्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया. माधवीजी, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार, थँक्यू सो मच.
0: माधवीजी, मी जो परिचय दिलेला आहे तो मी तर श्रोत्यांना सांगितलाच, पण मला आपल्याला मुळात पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी आपण आधी काय करत होता किंवा आपण मूळच्या कुठल्या आहात, फॉरेन लँग्वेज शिकायचं किंवा याच्याशी संबंधित पुढे काही भविष्यात काम करायचं अशी आपली काही योजना फार आधीपासून ठरलेली होती का, आपण श्रोत्यांना काय सांगाल?
1: मी स्वतःना सांगेल, मी एक प्रिव्हिलेज क्लब आहे, इनर व्हील क्लब ऑफ पुणे रिव्हर्स साईड. इनर व्हील म्हणजे वुमेन्स ऑर्गनायझेशन, ते वर्ल्ड वाईड आहेत, ते फर्स्ट ऑर्गनायझेशन, हायेस्ट मतलब हायेस्ट वुमेन है उसमें.
0: अच्छा.
1: तो आई बिकेम अ मेंबर ऑफ इनर व्हील क्लब एंड वी डू वेरियस प्रोजेक्ट्स यू नो. तो हम उसमें बच्चों को सिखाना, ओल्ड एज होम्स, एग्रीकल्चर फॉर फार्मर्स, वी डू वेरियस प्रोजेक्ट्स एंड ट्राई टू गिव बैक टू सोसायटी. वी आर एनजीओ. तर मी हे वेळी प्रेसिडेंट झाले ना, मी 2 वेळा प्रेसिडेंट झालेली आहे आणि इनर व्हील क्लब ऑफ पुणे रिव्हर साईड चा खूप मोठा नाव आहे आणि मला ते प्रिव्हिलेज भेटला की मी ती क्लबची प्रेसिडेंट सेकंड टाइम झाली. आणि योगानुग असं झाला की आमच्या ह्याला एक डिस्ट्रिक्ट चेअरमॅन असतात, 313 म्हणजे डिस्ट्रिक्ट पूर्ण जे हे असते डिस्ट्रिक्ट, त्यात 80 क्लब्स आहेत आणि त्यांचे हेड असतात DC मॅडम. तर आमची मॅडम होती मुक्ती मॅडम म्हणून. तर मुक्ती मॅडमनी हा इनिशिएटिव्ह आणला आणि योगानुग असं झालं की माझ्या, माय सन ही वॉज इन जर्मनी, तो वी नो की जर्मन लँग्वेजचा किती महत्व आहे, म्हणजे त्याला शिकायला किती वेळ लागला आणि वय झाल्यावर ते शिकणं खूप अवघड असतं. आणि तो काय म्हणाला की मम्मी तुम प्रेसिडेंट हो रहे हो, आय वॉन्ट टू गिफ्ट यू समथिंग. अँड वेन वी गॉट टू नो ये फ्लोहा का इतना सुंदर इनिशिएटिव्ह आहे संजय लेले आणि त्यांचे हे कारी, ते लोकांनी जे सुरू केलेलं आहे ते खूपच छान इनिशिएटिव्ह आहे. कोविड नंतर मुलांना ऑनलाईन अभ्यास करता त्यांना हे सोपं झालेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि जर्मन कोर्सची तुम्हाला फी माहीत असेल की आपण जर जर्मनचे कोर्स केले तर किती फी लागतात ते. आणि माझा मुलगा ते 5 लेवल करून गेलेलाच होता जर्मनीला, म्हणून त्यांनी सांगितलं हा एवढ्यात आणि ते पण सुद्धा ऑनलाईन. तर आम्ही खूपच म्हणजे ते लोकांनी खूप सुंदर रीते ते प्रोग्रामला ते लोकांनी हे केलेलं आहे
0: डिझाईन केलं
1: आणि आमचे मॅडमनी आमच्या समोर आणला मुक्ती मॅडमनी आणि शैलेश लेले बरोबर आमची मीटिंग झाले आणि त्यांनी एवढा सिम्पल करून आम्हाला समजून घेतलं आणि हा उपक्रम इतकी सुंदर आहे भी आई कुड नॉट स्टॉप माई सेल्फ फ्रॉम डूइंग दैट. और हमको स्कूल भी एक अच्छा मिल गया आनंद विद्यानिकेतन विमान नगर में.
0: अच्छा.
1: सो वी कंडक्टेड अ कोर्स ओवर देयर फॉर 100 चिल्ड्रेन. आणि तुम्हाला हे ऐकून म्हणजे बरं वाटणार की ते शाळेमध्ये ते तिथले सर आणि टीचर्स आहेत जे ते लोकांनी पण हा कोर्स केला आणि त्यांनी खूपच कॉपरेट केला. तिथं थोरात सर म्हणून होते. ते काय करायचे आगल्या दिवशी ते शिकून घ्यायचे स्वतः.
0: बर.
1: आणि मग तिथं कॉम्प्युटर रूम आहे तिथे मुलांना स्वतः ते समजून सोपा करून ते शिकवायचे.
0: बर.
1: आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं की मम्मी प्रेसिडेंट हो ये साल तो हम एक लेवल करके रुकेंगे नहीं. तो इसके चार लेवल जो थे तो उसने चार साल के लिए अमाउंट स्पॉन्सर किया. And I'm so proud that my son sponsored the whole amount. Yeah, so this is how हम लोगों ने ये उपक्रम किया. आणि खरंच खूप मनाला बरं वाटलं की आमच्यामुळे ते जे पोरे जे आहेत ते बस्ती मधून आणि ते निडी मुले आहेत त्यांना जर्मन म्हणजे कल्पनाचे बाहेर होता.
0: बरोबर.
1: आणि त्या लोकांनी खूप आवडीने केलं.
0: क्या बात है. खूप छान. निश्चितच तुमचा हा एक खूप छान ग्रुप आहे. ही तुमचं टीमवर्क आहे आणि सगळेच जण खूप छान उत्साहानं आणि आनंदानं आणि मुख्य म्हणजे
1: क्लबची कमिटीने भी पूरा सपोर्ट किया. हमारे जो क्लब के हेड है स्मिता पिंगले और सारे मेरे टीम जो भी मेरी टीम थी वो साल के लिए सबने बहुत मेहनत की और बच्चों ने बहुत मेहनत की और शैलेश लेले ने बहुत कोऑपरेट करके हमको छोटी भी अड़चन आती थी तो वो आके हमको बताते थे कि इसको कैसे करना है.
0: क्या बात आहे. खूप छान. मला एक प्रश्न याच्यामध्ये आपल्याला जरूर विचारायला आवडेल ते म्हणजे की एफएलओएच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या भाषा शिकवल्या जातात.
1: जर्मन फ्रेंच स्पॅनिश.
0: अच्छा. बर. जसं तुम्ही आता सांगितलं की अंडर प्रिव्हिलेज स्कूलमध्ये तुम्ही हा उपक्रम राबवत आहात आणि मुलांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. पण इथेच मुळात हा प्रश्न आहे की जेव्हा अशा काय म्हणूया बॅकग्राऊंडमधनं मुलं जेव्हा तिथे येतात तेव्हा मुळात त्यांची स्वतःची असलेली मातृभाषा किंवा ते जे रोज वापरत आहेत ती बोलीभाषा याच्यामध्ये फार फरक असतो. आणि जेव्हा अशी परदेशी भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा हे आव्हान कसं तुम्ही स्वीकारलं म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी याची गोडी लागली किंवा कशा पद्धतीने ते हे शिकायला तयार झाले. मुलांच्या प्रतिक्रिया
1: भाषा ते जर्मन त्यांनी ट्रान्सलेटच मातृभाषात केलेला आहे.
0: बर.
1: म्हणजे त्यांना शब्द त्यांचे मराठी भाषेत तो शब्द त्यांना भेटतो म्हणून ते रिलेट करतात. आणि तुम्ही ऐकून हे होणार की जेव्हा माझा मुलगा आला होता आणि आम्ही दरवर्षी प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचे जे लोक फर्स्ट सेकंड थर्ड यायचे तर त्या लोकांनी एक स्किट तयार केली जर्मन मध्ये. आणि ते लोकांनी म्हणजे खरंच मी तुम्हाला बोलतानी पण मला हे आठवण आल्यावर मला कौतुक म्हणजे एवढा प्राऊड फील झाला की ते लोकांनी. आणि मी माझ्या मुलाला विचारलं की ते म्हणजे खरंच तो म्हणाला मम्मा मला पण तेवढा येत नाही जेवढा ते लोक छान करताय. क्लॅरिटी होती भाषा मध्ये त्यांची.
0: बर बर बर.
1: आणि छानशी 10 मिनिटाची स्किट केली ते लोकांनी.
0: वा वा वा. खूपच छान. निश्चितच तुमच्या प्रयत्नांना मुलांची सुद्धा साथ लावली आणि छान पद्धतीने आता ते
1: त्यांचे स्कूलचे प्रिन्सिपल मिशाल सर त्यांचे ट्रस्टी आहेत किरण तावरे म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास करून 100 मुले त्यांनी कोर्स सुरू केला. म्हणजे ते हप्त्यात 2-1 तासाचा त्यांनी हे ठेवला पिरियड ठेवला त्यांच्यासाठी. म्हणजे आम्हाला सगळीकडून खूपच कॉपरेशन आला आणि तिथले सर त्यांनी सरनी पण म्हणजे फ्री म्हणजे आपलं त्यांनी पण सेवा दिली.
0: बर बर.
1: आणि हे कोर्सला पोरांकडून करून घेतलं त्यांनी.
0: अच्छा. बर. आणखीन एक महत्वाचा प्रश्न मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जरूर विचारायला आवडेल ते म्हणजे की फॉरेन लँग्वेजची इतकी गरज आजच्या काळात का आहे. आपण याच्याबद्दल काय सांगाल. याचं महत्व आपण कसं सांगाल.
1: आपण जर बघत असणार मुलांना बाहेर जायचं जे हे आहे आता आपले माझ्या पण मुलं बाहेर आहेत माझे दोन्ही मुले बाहेर. मला वाटते की भाषा शिकल्यामुळे तुमचं ग्रोथ होतं बाकीचे देशांचे कल्चर तुम्हाला माहीत पडतं. दे गेट टू नो उससे उनको आत्मविश्वास बढ़ता है उनका. उनको समझ में आता है कि हम किधर है और दुनिया किधर है तो वो कनेक्ट कर पाते हैं उसके साथ और उससे मोटिवेट होके वो भी आगे जा सकते हैं.
0: अच्छा. मॅडम मला आपल्याला पुढे असं विचारायला आवडेल ते म्हणजे की एफएलओएच्या माध्यमातून कुठपर्यंत हे फॉरेन लँग्वेजचं शिक्षण दिलं जातं म्हणजे हा कोर्स कसा आहे त्याच्या पायऱ्या काय काय आहेत.
1: त्याला चार लेवल आहेत.
0: बर.
1: आणि त्यांची एक्झाम होती आणि ते एक्झाम पण एकदम व्यवस्थित होते आणि त्यांचे रिझल्ट येतात आणि मग त्यात पास झालेले मुलं सेकंड लेवल मध्ये जातात आणि जे फेल झालेले असतात त्यांना पुन्हा आम्ही फी भरतो आणि पुन्हा त्यांना बसवतो जर त्यांचा इंटरेस्ट अजून गेला नसेल तर. आणि आम्ही हे डिसाईड केलं होतं की चार लेवल झाल्यावर जे कोणाला इंटरेस्ट आहे त्यांना ते जर्मनचे, तसं तर मला वाटतं सेव्हन किंवा एट लेवल्स आहेत ते त्यांना वेगळं असतं A+. आणि तर आम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की ते पोरं टेन्थ मध्ये आहे त्याचे झाल्यावर आम्ही त्याला मॅक्स म्युलर किंवा कुठलाही जर्मनचा गव्हर्नमेंट अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे त्यात आम्ही त्यांना पुढे नेऊ.
0: बर बर बर, नक्कीच. म्हणजे फक्त शिकवण्याची जबाबदारी नाहीये तर पुढेपर्यंत त्यांना साथ तुम्ही देत आहात.
1: येस येस,
0: खूपच छान. माधवीजी, मला असं विचारायचंय की एका ठराविक याच्यातल्या मुलांसाठी तुम्ही हे काम करतायत असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजतंय, पण ज्यांना कोणाला आणखीन हा कोर्स जर करायचा असेल तर तो याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो का? आणि जर होऊ शकतो तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय?
1: अभी आमचे खूप सारे प्रेसिडेंट्स ने भी केलं होतं आणि आमचे जे नॅशनल प्रेसिडेंट होते सुरजित कौर म्हणून, तर त्यांनी या इनिशिएटिव्हला एवढा अप्रिशिएट केला की ते स्वतः पण शिकायला लागले. कारण हे कोर्सची फी म्हणजे एकदम 175-200 तशी आहे लेवल वाईज.
0: बर बर बर.
1: तर इट इज सो रिझनेबल फॉर द कोर्स
0: अँड
1: यू गेट द एंटायर मटेरियल अँड इट इज ऑफलाईन. मतलब तो यु नो द ऍप इज ऑफलाईन, यू कॅन स्टडी ऍट युअर कन्व्हिनियंट टाइम.
0: बरोबर.
1: मी पण करू शकते आणि तुम्ही पण करू शकतात ते.
0: अच्छा अच्छा. बरं.
1: म्हणजे कोणीही करू शकतो त्याला. हे तर आम्ही स्पॉन्सर केलं होतं जागृती आणायला.
0: बर बर, ओके. खूपच छान हा उपक्रम आहे आणि मला वाटतं निश्चितच इतक्या तळमळीने काम करणारे शिक्षक आणि इतका जर ग्रुप असेल छान तर नक्कीच खूप छान विद्यार्थी घडू शकतात.
1: आमची इनरव्हिलने नॅशन वाईज हा कोर्स घेतलेला आहे. मुक्ती मॅडम आणि शैलेश लेलेनी ह्याला लोकांकडे पोहोचवलेला आहे आणि आमचे जे नॅशनल प्रेसिडेंट आहेत त्यांनी पण सगळीकडे ते बोलून ते आता सगळे क्लब करतात. म्हणजे पुण्यातले पण सगळे क्लब त्याला करतात. पुण्यात कमीत कमी 20 क्लब आहेत.
0: बर बर बर.
1: तर हा उपक्रम खूप चाललेला आहे. एकच शाळा नवे, म्हणजे आम्ही दोन शाळा घेतले होते, एक मुलींची आणि एक आनंद विद्यानिकेतन कोएड, पण असले 20 क्लब सगळीकडं ते पोहोचलेलं आहे फ्लोआमुळे ते.
0: नक्की नक्की. जाता जाता माधवीजी, मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे की आजकाल मुलांना करिअरचे खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्यातही बऱ्याच जणांचा टेक्निकल किंवा प्युअर सायन्स शिकण्याकडे खूप जास्त कल असतो किंवा बिझनेसमध्ये कल असतो. भाषेकडे शिकण्याचा कल बऱ्याचदा आपल्याला थोडा कमी पाहायला मिळतो किंवा याच्यातही सुधारणा होतीये, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण लोकांना काय सांगाल?
1: नाही, आपल्याला वाटतंय की खूपच हे आहे, पण तुम्हाला जर शिकायला पुढे जायचं आहे तर तुम्हाला लँग्वेज शिकावीच लागते. माझ्या मुलाला जेव्हा मास्टर्स करायला जायचं होतं त्याला कंपल्सरी व्हिसाला ते गरज होती 5 लेवलची, म्हणून त्याने केलं.
0: बर बर बर.
1: तर उच्च शिक्षणासाठी तुम्हाला जर जायचं असेल आणि तुम्हाला कुठलं टेक्निकल किंवा ऑटोमोबाईल किंवा हे ह्याला जायचं असेल तर तुम्हाला तिथली भाषा आली तर तुम्ही तिथं जाऊन कनेक्ट करू शकता आणि तुम्ही फार उंचीवर, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे.
0: बरोबर आहे. बरोबर.
1: की त्याला शिकावा लागला होता 5 लेवल आणि नंतरच व्हिसाच्या अप्लाय करता आला आम्हाला.
0: अच्छा. बर.
1: तसा युरोपियन कंट्रीज मध्ये आणि त्याचा मास्टर्स जेव्हा त्यांनी केलं तर ते आपले इंग्लिश मध्ये नव्हताच, तो जर्मन लँग्वेज मध्ये त्यांनी मास्टर्स केला 2 वर्षाचा.
0: क्या बात आहे. निश्चितच.
1: म्हणजे तुम्ही पुढे शिकायला गेले तर तुम्हाला तिथले भाषा शिकवायला लागतात आणि ते भाषामध्ये कोर्स करावे लागतात.
0: नक्की नक्की. खूप उपयुक्त माहिती.
1: खूप महत्व आहे.
0: हो हो, खरंय खरंय. खूप छान माहिती या छोट्याशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण दिली. सगळे मुद्दे आपण खूप छान मांडले आणि खरोखरच परकीय भाषा शिकण्याचं महत्व काय असतं हे सुद्धा आपण नव्याने पुन्हा एकदा सांगितलं. ज्यांना बाकीचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी तर ते घ्यावंच, पण ज्यांना परदेशात जाऊन काही वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या शिक्षणाची गरज म्हणून नाही तर तिथे जाण्यासाठी म्हणून एक माध्यम म्हणून अशा परकीय भाषा शिकणं का गरजेचं आहे, त्याचे काय परिणाम होतात आणि परीक्षेसाठी त्या कशा उपयुक्त आहेत हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि त्याची गरजही तिथे निर्माण केलेली आहे. खूप छान वाटलं माधवीजी तुमच्याशी बोलून. आणि जसं ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा मला हेच आपल्याला सांगायला आवडेल की भाषेचा अडसर थोडासा जाणवत होता सुरुवातीला, तो म्हणजे तुम्ही हिंदी भाषिक आहात आणि मी मराठीत ना तुमच्याशी बोलते, पण नक्कीच तुम्ही खूप छान संवाद साधला, खूप छान आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, आणि सगळ्या श्रोत्यांपर्यंत तुमचा हा जो एक माहितीपूर्ण संवाद होता तो आज पोहोचायला मदत झालेली आहे. मी तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद देते, खूप शुभेच्छा देते तुमच्या सगळ्या टीमला, तुमच्या या कामाला. खूप छान तुम्ही सुंदर काम करता आहात आणि अतिशय मोठं काम आहे हे, त्याच्यामुळे आम्हालाही तुमच्याशी बोलताना खूप छान आनंद झाला. तुम्ही वेळ दिलात आणि आज इतका छान आपला हा संवाद रंगला त्याच्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: मी पण तुमचा आभार मानते. Thank you so much.
0: Thank you so much.

एफएम बैंड 89.6 रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनी 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगल मनातलं गाव गावातलं मन रेडिओ मंगल ध्वनी।

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.